0: Excuse me. Sorry. Do you speak English?
1: No, I don't. Sorry.
2: Baby. Eba adui veta. TV adui ha bar ko genti innani. Phone a kulendo. Baby. Hinga bala khan.
1: It's one of those things where I wish I'd paid more.
2: Eri pasta hadafa. Hinga bala.
3: No kaana. No.
2: Ale bebe, kini tati uleni, rega vis kei kino. Mie dumi haru menduruvi. Adi tiri ekatse vis nuke.
3: Kahi ten nete.
0: Alright, well.
2: Kahi nu yes kaam vaane nu bebe. Bebe tihe nuke uleni kong, anika bebe balvejia maha dere ennu. Mamma goya gen ulen vis mitibi, ahar men debe endo. Ten hinga boda nu haka.
3: कौन कम का आये बड़ा हाकन तिया ले कोड़ा कुछ इतना बड़ा हाकन
2: दें हिंगा बल बेबे
3: ये मन को बे खाले में ना हरेंगे भाई वाह के तक कम फिंगे
2: बेबे बेबे बेबे
3: आये आरेंगे एम बुनी बतानी था मन को बे आये क्या रंगल ए दिए न हम गोगो आपा बाप्पे कुरा युता मिफेन खाले में के मम्मा खाले में ना दिन लंगड़ो तारुबिये तो मिफेन ना नियोस दो
2: बाप्पा बेबे मिदवस कोड उले गोइंग ऐ मिह का वाह के नु दक्का नु के निदाहन विसेर नुए बेबे बेनु वनी आलालो लोबे मम्मा बालवी फहुं मिहें वाम फेशी आहने एका विष्णु के बेबे वरंग अलाला लोभिते मासेक के कुरं एका मको मामा के कंता कुरमु मामा बालमु असल एम एका शी के मागोता बेबे अंगाले नुले वे बप्पे एकोता का विष अलाला नी के नुलिया बप्पा अलाला
3: अलालम भी की कुरम अलाला की तक कुरम भी खाले में ना करूं फिर ना हर मिकुरा कंता तके आहारे मिहुने नहीं हम खावे नुकसान बिता मरमानु खाले में कारे नुलाता खाले में मम्मे आना नुलाता मिहुने नहीं शिफार ना के फरुए किया फैसला है खालू आह खाले में अंदाज़ा उसको ले बेता ऐ हुरिया खरदे मिकोरनी आहन्ने ऐ मिहे नोने मिकोल्दे में निगले खावे नुलता
2: ते बप्पा के एगुसान तेरे कमो नूने बप्पा मैं कमो कोरा का मेर नोने ते बप्पा कुरंज से है कमेंट ना मम्मे फरवा करूंगे बप्पा के बच्चा वाजिब कमेंट नून था
3: वाजिब नुआ ना ना का आठ का नोजियर जिम्मा ना फरवा कुरा का बेड़ में बस नो आरे नोजिया का मिकोर नहीं खाले में घाघ गुगा शिफा ना की खाले में के मम्मे अब बादी खाले में ना मम्मा बेड़ में बादी डॉक्टर अंकल जी माँ कोरी बस बुने फुदो कैंसर हो रही देवन स्टेज हो गए रंगल नुआड़ के बैगे दो देंगे एवर को बाद में ये का फरवा कुरम खरादु कुरम ये बेकार खरादु कुरम में नून था वाड़ का बाल हट्टा है घूमना ना कबड़ ने ये के देदोस कोरी घरे डॉक्टर आवाज के देख के शिफा ना फरवा गुले को डॉक्टर बुन मिया रह रही कीमो के सेशन तक हमारे फे कीमो देवेन वाला देवी फाई जगह मुको रिपोर्ट रंगड़े नूने जगह मुको ये बारों में सहारे बुनी देव में स्कूले में एक कमें देव में फरवा है दिए शे खारा तो कोई नहारे बिल था यार शे दें
2: डॉक्टर उन्हें वैस एविस में के फुराने दाने रे निम्मा कनूनी पुणा करने गए डॉक्टर उन्हें के वैस इंसानों देरी होने आने भी है का मारु आने भी होने डॉक्टर ओने का नूनी मेने आहरे के मेहिंदु को लगा विस अम्मा के हाथ जाते उम्मीद करने नूला आना अम्मा सुबह ने वाता ले आहरे फूरे हम ऐंगे तो बार कोरा ऐ ये मैं ओगा बंतर रस्का लांगे अम्मा के रात फुलो मम्मा रंगलो वाने वरंग अम्मा हर रंगलो वाने आहरे मम्मे फरवा करो हुटे नूला आना देवेंगे ठंड का गेंगोस के
0: कुरे
2: वेंगे कामे कुरानो।
0: ओ कमोनी, ती
2: हियाली दुनी निकुमे ಕಲದಿ ಕಾಕು ಬಪ್ಪೆ ಇಂದಿಗೆ ಗುಣಸ್ ಆಹಾರಿಗೆ ಕಂಕಮ ವಾಹಕ ದಿಕ್ಕಂಗೆ ಹುದ್ದೆ ಕಲೆ ಕಣ್ಣುದೆ ಆಹಾರಿಗೆ ಆಯದೆ ಕಂಕಂಗೆ ತೆರೆ ನುವದೆ ತಿ ಉಳೆ ಗುದ್ಕ ಉಳೆ ಮುಂಗೆಂದೆ
4: ಅಹಣ್ಣದಿ ಮೇ ಬೇನು ಹಾಗುದಕ ವಾಹಕ ದಕ್ಕ ಫೇದಿಯೇನು ಫುಪ್ಪಾಫ ಮೀ ಹಮ ನಾಜಿ ಮಾದ್ದಾ ಬೋಯ್ ನಾಜಿಮ್ಗೆ ದರಿನ ಬೇನು ಗುದಕ ಅಹಣ್ಣ ವಾಹಕ ದಿಕ್ಕೆ ಅಹಣ್ಣ ನಿವಸ ಇಹುದಿರ ಮೇ ಕದರಿನು ಕುರೆ ಎಮಿಯು ಹದಾಣಿ ಹರಬುತೆ ಹದಾಯರುಸ್ ನಾಜಿಮ್ ಹಮ ಅಂಗ್ಯಾಂಬಸ್ ನೋಬಡೆ ಬಲ್ಲಾ ಕಣ್ಣು ದಿ ಉಣ್ಣೆನಿ
5: ಐ ಆಮ್ ಸಾರಿ ಜಿಮ್ಮಾ ಆರೆ ಗುದಿಗೆ ಫರಾತು ಮಾಫ್ ನದೆ
4: ನಾಜಿಮ್ ಸಾರಿ ಬುಣಿ ಮಣಿ ಮುನೀತ ಮಾದಮವಸ್ ಎಮಿಯು ಹದಾಣಿ ಹದಾಣಿ ಗೊತೆ ಕಿಯಾಣಿ ಕಿಯಾನೆಚ್ಚೆ ಆರೆ ಮಿ ಹಮ ಮೀ ಹುಣ್ಣ ಅಹಣಕ ದೆ ನುವಾಣಿ ಕೆದೆ ಮಿ ಗುತ ನೋಳವೇಣೆ ಅಹಣಕ
5: ನೋಳವೇಣೆ ಕೊಂಕಾಲ ವಾಹಕ ಸೀಮಾದಿ ದಕ್ಕಣಿ ಮಿಹಾರು
4: ಆಹಾರಿಂಗೆ ಉಫಲಾದೆ ನಾಜಿಮ್ ಮಿಸ್ನನ್ನ ಮೀನು ತಡಕ ಆಹಾರಿಂಗೆ ಗುಳೆಕ ಬೇಣ್ಮೆನ್ನು ಮಿಗೆ ಗೀತಮ್ಮೆ ದೋಹಾ ಪೋಳುನಸ್ ಆಹಾರಿಂಗೆ ಗೇಕ ಮಿಗೆ ನುವಾಣಿ ಆಹಾರ ಬೇಣು ಮಣಿ ಆಹಾರಿಂಗೆ ಗೇ ಅಮಿಲ್ಲಗೆ ಎಗೆ ಗೋಳೇನಿ ಆಹಾರ ಮಿಂತೆ ಮೀಹು
5: ಹಾಮೇಕಣಿ ಆಹಾರ ಮಿಂತೆ ಮಫಿರಿ ತಿ ಹಾಬಡು ಕಮನ್ ನೋಡನ್ ಹುಳುಮಾಲೆಗೆ ಹುಣ್ಣಾಣೆ ಆಹಾರ ಗಂಡ ಫೋರಿ ಅಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಮಿಹಾರು ಹುಣ್ಣಾಣೆ ಕುಯ್ಯದೀಪ ಹೆಕ್ಕು ಎಮಿಯೋ ನೆರಪ ಹಾರೆ ಜೀ ಬದಲ್ಕುರಾಣೆ ತಂಗೆ ಇತ್ತ ಜೀಗ ನಮ್ಮಚ್ಚರ ಜೀ ಸ್ಕೂರ ಎಮ್ಮ ಹಂಗಡೆ ಆಹಾರ
4: apartment e ves sureta
5: ah emme luxury apartment ziyan eta menos ufalo fole
4: amate detta wow
5: aram ziya ko badulwa ne tanadde